ನಮೋ ಅಂಧಕಾರೇ ನಮೋ ತೇಜ ತೇಜೇ ನಮೋ ಬೃಂದ ಬೃಂದೇ ನಮೋ ಬೀಜ ಬೀಜೇ ನಮೋ ರಾಜಸಂಗ ತಮಸಂಗ ಶಾಂತ ರೂಪೇ ನಮೋ ಪರಮ ತತ್ತಂಗ ಅತತಂಗ ಸ್ವರೂಪೇ ನಮೋ ಜೋಗ ಜೋಗೇ ನಮೋ ಜ್ಞಾನ ಜ್ಞಾನೇ ನಮೋ ಮಂತ್ರ ಮಂತ್ರೇ ನಮೋ ಧ್ಯಾನ ಧ್ಯಾನೇ ನಮೋ ಜ್ಯುದ್ಧ ಜ್ಯುದ್ಧೇ ನಮೋ ಜ್ಞಾನ ಜ್ಞಾನೇ ನಮೋ ಭೋಜ ಭೋಜೇ ನಮೋ ಪಾನ ಪಾನೇ ನಮೋ ಕಲಹಕರ್ತ ನಮೋ ಶಾಂತ ರೂಪೇ ನಮೋ ಇಂದ್ರ ಇಂದ್ರೇ ಅನಾದಂಬೇ ಭೂತೇ ಕಲಂಕಾರ ರೂಪೇ ಅಲಂಕಾರ ಅಲಂಕೇ ನಮೋ ಆಸ ಆಸೇ ನಮೋ ಬಾಂಕ ಬಂಕೇ ಅಭಂಗೀ ಸ್ವರೂಪೇ ಅನಂಗೀ ಅನಾಮೇ ತ್ರಭಂಗೀ ತ್ರಕಾಲೇ ಅನಂಗೀ ಅಕಾಮೇ ಏಕ ಅಶ್ರೀ ಷಂದ್ ಅಜಯ ಅಲಯ ಅಭಯ ಅಭಯ ಅಭು ಅಜು ಅನಾಸ ಅಕಾಶ ಅಗಂಜ ಅಪಂಜ ಅಲಖ ಅಪಖ ಅಕಾಲ ದಯಾಲ ಅಲೇಖ ಅಪೇಖ ಅನಾಮ ಅಕಾಮ ಅಗಾ ಅಟಾ ಅನಾಥೇ ಪ್ರಮಾಥೇ ಅಜೋನಿ ಅಮೋನಿ ನ ರಾಗೇ ನ ರಂಗೇ ನ ರೂಪೇ ನ ರೇಖೇ ಅಕರ್ಮಂಗ ಅಪರ್ಮಂಗ ಅಗಂಜೇ ಅಲೇಖೇ ಭುಜಂಗ ಪ್ರಯಾತ ಶಾಂದ ನಮಸ್ತುಲ ಪ್ರಣಾಮೇ ಸಮಸ್ತುಲ ಪ್ರಣಾಸೇ ಅಗಂಜುಲ ಅನಾಮೇ ಸಮಸ್ತುಲ ನೇವಾಸೇ ನಿರ್ಕಾಮಂ ಬೇಭೂತೆ ಸಮಸ್ತುಲ ಸ್ವರೂಪೇ ಕುಕರ್ಮಂ ಪ್ರಣಾಸೀ ಸುಧರ್ಮಂ ಬೇಭೂತೆ ಸದಾ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸತ್ರಂ ಪ್ರಣಾಸೀ ತ್ರಿಮುಲ್ಕ ನಿಂದಾ ಸಮಸ್ತುಲ ನಿವಾಸೀ ಅಜಾಯಬ ಬೇಭೂತೆ ಗಜಾಯಬ ಗನಿಮೆ ಹರಿಯಂ ಕರಿಯಂ ಕ್ರಿಮುಲ್ ರಹಿಮೆ ಚತ್ರಚಕ್ರವರ್ತಿ ಚತ್ರಚಕ್ರ ಭುಗತೆ ಸ್ವಯಂ ಭವ ಶುಭಂ ಸರ್ವದಾ ಸರ್ವಜುಗತೆ ದುಕಾಲಂ ಪ್ರಣಾಸೀ ದಯಾಲಂ ಸ್ವರೂಪೇ ಸದಾ ಅಂಗ ಸಂಗೇ ಅಪಂಗಂ ಬೇಭೂತೆ ಚತ್ರಚಕ್ರವರ್ತಿ ಚತ್ರಚಕ್ರ ಪುಗತೆ ಸ್ವಯಂ ಭವ ಶುಭಂ ಸರ್ವದಾ ಸರ್ವಜುಗತೆ ದುಕಾಲಂ ಪ್ರಣಾಸೀ ದಯಾಲಂ ಸ್ವರೂಪೇ ಸದಾ ಅಂಗ ಸಂಗೇ ಅಪಂಗಂ ಬೇಭೂತೆ ವಾಹಿಗುರು ಜೀ ಕಾ ಖಾಲಸಾ ವಾಹಿಗುರು ಜೀ ಕಿ ಫತೇ ਇੱਕ ਓਂਕਾਰ ਸ੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ ਪਾਤਸ਼ਾਹੀ ਦਸਵੀਂ ਤਵ ਪ੍ਰਸਾਦ ਸਵਈਏ ਸ਼ਰਾਵਕ ਸੁਧ ਸਮੂਹ ਸਿਧਾਨ ਕੇ ਦੇਖ ਫਿਰਿਓ ਘਰ ਜੋਗ ਜਤੀ ਕੇ ਸੂਰ ਸੁਰਾਰਦਨ ਸੁਧ ਸੁਧਾਦਿਕ ਸੰਤ ਸਮੂਹ ਅਨੇਕ ਮਤੀ ਕੇ ਸਾਰੇ ਹੀ ਦੇਸ ਕੋ ਦੇਖ ਰਹੇ ਹੋ ਮਤ ਕੋ ਨ ਦੇਖਿਅਤ ਪ੍ਰਾਨਪਤੀ ਕੇ ਸ੍ਰੀ ਭਗਵਾਨ ਕੀ ਭਾਏ ਕਿਰਪਾ ਹੋ ਤੇ ਏਕ ਰਤੀ ਬਿਨ ਏਕ ਰਤੀ ਕੇ ਮਾਤੇ ਮਤੰਗ ਜਰੇ ਜਰ ਸੰਗ ਅਨੂਪ ਉਤੰਗ ਸੁਰੰਗ ਸੁਵਾਰੇ ਕੋਟ ਤੁਰੰਗ ਗੁਰੰਗ ਸੇ ਕੂਦਤ ਪਾਉਣ ਕੇ ਗੌਨ ਕਉ ਜਾਤ ਨਿਵਾਰੇ ਭਾਰੀ ਪੂਜਾਨ ਕੇ ਭੂਪ ਪਹਿਲੀ ਬੇਦ ਨਿਆਵਤ ਸੀਸਨਾ ਜਾਤ ਵਿਚਾਰੇ ਏਤੇ ਭਏ ਤੋ ਕਹਾ ਪਹੇ ਭੂਪਤ ਅੰਤ ਕਉ ਨਾਂਗੇ ਹੀ ਪਾਏ ਪਧਾਰੇ ਜੀਤ ਫਿਰੈ ਸਭ ਦੇਸ ਦਿਸਾਨ ਕੋ ਬਾਂਜਤ ਢੋਲ ਮਿਰਦੰਗ ਨਗਾਰੇ ਗੁੰਜਤ ਗੂੜ ਗਜਾਨ ਕੇ ਸੁੰਦਰ ਹਿੰਸਤ ਹੀ ਹਾਏ ਰਾਜ ਹਜਾਰੇ ਭੂਤ ਭਵਿੱਖ ਭਵਾਨ ਕੇ ਭੂਪਤ ਕੌਣ ਗਣੈ ਨਹੀਂ ਜਾਤ ਵਿਚਾਰੇ ਸ੍ਰੀ ਪਤ ਸ੍ਰੀ ਭਗਵਾਨ ਭਜੇ ਬੇਨੋ ਅੰਤ ਕਉ ਅੰਤ ਕੇ ਧਾਮ ਸਿਧਾਰੇ ਤੀਰਥ ਨਾਨ ਦਇਆ ਦਮ ਦਾਨ ਸੋ ਸੰਜਮ ਨੇਮ ਅਨੇਕ ਬਸੇਖ ਹੈ ਬੇਦ ਪੁਰਾਨ ਕਤੇਵ ਕੁਰਾਨ ਜ਼ਮੀਨ ਜ਼ਮਾਨ ਸਬਾਨ ਕੇ ਪੇਖ ਹੈ ਪੌਣ ਆਹਾਰ ਜਤੀ ਜਤ ਧਾਰ ਸਭੈ ਸੋ ਵਿਚਾਰ ਹਜ਼ਾਰ ਕ ਦੇਖ ਹੈ ਸ੍ਰੀ ਭਗਵਾਨ ਭਜੇ ਬੇਨ ਭੂਪਤ ਏਕ ਰਤੀ ਬੇਨ ਏਕ ਨਾ ਲੇਖ ਹੈ ਸੁਧ ਸਿਪਾਹ ਦੁਰੰਤ ਦੁਬਾਹ ਸੋ ਸਾਜ ਸਨਾਹ ਦੁਰਜਾਨ ਦਲੇਂਗੇ ਭਾਰੀ ਗੁਮਾਨ ਭਰੇ ਮਨ ਮੈਂ ਕਰ ਪਰਬਤ ਪੰਖ ਹਲੇ ਨਾ ਹਲੇਂਗੇ ਤੋਰ ਅਰੀਰ ਮਰੂਰ ਮਵਾਸਨ ਮਾਤੇ ਮਤੰਗਨ ਮਾਨ ਮਲੇਂਗੇ ਸ੍ਰੀ ਪਤ ਸ੍ਰੀ ਭਗਵਾਨ ਕਿਰਪਾ ਬਿਨ ਤਿਆਗ ਜਹਾਨ ਨਿਦਾਨ ਚਲੇਂਗੇ ਵੀਰ ਅਪਾਰ ਵੱਡੇ ਬਰਿਆਰ ਅਬ ਚਾਰ ਹੈ ਸਾਰ ਕੀ ਧਾਰ ਪਛਈਆ ਤੋਰਤ ਦੇਸ ਮਲਿੰਦ ਮਵਾਸਨ ਮਾਤੇ ਗਜਾਨ ਕੇ ਮਾਨ ਮਲਈਆ ਗਾੜੇ ਗੜਾਣ ਕੋ ਤੋੜਨ ਹਾਰ ਸੋ ਬਾਤ ਨਹੀਂ ਚੱਕ ਚਾਰ ਲਵਈਆ ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਸਭ ਕੋ ਸਿਰ ਨਾਇਕ ਜਾਚਿਕ ਅਨੇਕ ਸੋ ਏਕ ਦੇਵਈਆ ਦਾਨਵ ਦੇਵ ਫਨਿੰਦਨ ਸਾਚਰ ਭੂਤ ਭਵਿੱਖ ਭਵਾਨ ਜਪੇਂਗੇ ਜੀਵ ਜਿਤੇ ਜਲ ਮੈਂ ਥਲ ਮੈਂ ਪਲ ਹੀ ਪਲ ਮੈਂ ਸਭ ਥਾਪ ਥਪੇਂਗੇ ਪੁਨ ਪ੍ਰਤਾਪਨ ਬਾਡ ਜੈਸ ਧੁਨ ਪਾਪਨ ਕੇ ਬਹੁ ਪੁੰਜ ਖਪੇਂਗੇ ਸਾਧ ਸਮੂਹ ਪ੍ਰਸੰਨ ਫਿਰੈ ਜਗ ਸਤਰ ਸਭੈ ਅਵਲੋਕ ਚਪੇਂਗੇ ਮਾਨਵ ਇੰਦਰ ਗਜਿੰਦਰ ਨਰਾਤਪ ਜੌਨ ਤ੍ਰਿਲੋਕ ਕੋ ਰਾਜ ਕਰੇਂਗੇ ਕੋਟ ਇਸ਼ਨਾਨ ਗਜਾਦਿਕ ਦਾਨ ਅਨੇਕ ਸੁਅੰਬਰ ਸਾਜ ਭਰੇਂਗੇ ਬ੍ਰਹਮ ਮਹੇਸ਼ਰ ਬਿਸਨ ਸਚੀ ਪਤ ਅੰਤ ਫਸੇ ਜਮ ਫਾਸ ਭਰੇਂਗੇ
जे नर श्री पात के प्रस है पग, ते नर फिर ना देह तरेंगे। कहा पयो जो दो लोचन मूंद के बैठ रहे हो, बख ध्यान लगायो नाहत फिरियो लिए सात समुद्रन। लोक गयो परलोक गवायो, बास कियो बिख्यान सो बैठ कै ऐसे ही ऐसे सो बैस बितायो। साच कहो सुन ले हो सब, जिन प्रेम कियो तिन ही प्रभ पायो। काहू ले पाहन पूज तरयो सिर, काहू ले लिंग गरे लटकायो। काहू लख्यो हर अवाची दिशा में, काहू पशा को शीस निवायो। को बुतान को पूजत है पास, को मृतान को पूजन तायो। कूर किरिया उर्जियो सब ही जग, श्री भगवान को भेद ना पायो। को बुतान को पूजत है पाश, को मृतान को पूजन तायो। कूर किरिया उर्जियो सब ही जग, श्री भगवान को भेद ना पायो। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। एक ओंकार श्री वाहिगुरु जी की फतेह। पातशाही दसवीं कबियो बाच बेनती चौपाई। हमरी करो हाथ दय रक्षा, पूर्ण होए चित की इच्छा। तब चरणन मन रहे हमारा, अपना जान करो प्रतपारा। हमरे दुष्ट सबै तुम कावहो, आप हाथ दय मोहे बचावहो। सुखी बसै मोरो परिवार, सेवक सिख सबै करतारा। मोर अच्छा निज कर दय करिए, सब बैरन को आज संगरिए। पूर्ण होए हमारी आशा, तोर भजन की रह प्यासा। तुम्हें शाड कोई अवर ना त्याऊ, जो बार चाहूं सो तुम ते पाऊं। सेवक सिख हमारे तारिया है, चुन चुन सत्र हमारे मारिया है। आप हाथ दय मुझे उबरिया है, मरण काल का त्रास निवरिया है। हु जो सदा हमारे पच्छा, श्री अस तो जुजु करे हव रक्षा। राख ले हो मोहे रख नहारे, साहिब संत सहाय प्यारे। दीन बंध दुष्टन के हंता, तुम हो पूरी चतुर्दास कंता। काल पाए ब्रह्मा बाप तरा, काल पाए शिवजू अवतरा। काल पाए कर विष्णु प्रकाशा, सकल काल का किया तमाशा। जवन काल जोगी शिव कियो, वेद राज ब्रह्मा जू थियो। जवन काल सब लोक सुवारा, नमस्कार है ताहे हमारा। जवन काल सब जगत बनायो, देव दायत जक्षण उपजायो। आद अंत एक अवतारा, सोई गुरु समझियो हमारा। नमस्कार तिस ही को हमारी, सगल प्रजा जिन आप सवारी। सेवकन को सेव गुण सुख दियो, सत्रन को पालमो बाद कियो। घाट घाट के अंतर की जानत, भले बुरे की पीर पछानत। चीटी ते कुंचर अस थूला, सब पर कृपा दृष्ट कर फूला। संतन दुख पाए ते दुखी, सुख पाए साधन के सुखी। एक एक की पीर पछान है, घाट घाट के पट पट की जान है। जब उद करक करा करतारा, प्रजा तरत तब दे अपारा। जब अकर्क करत हो कब हूँ, तुम मैं मिलत देह तार सब हूँ। जेते बदन श्रेष्ठ सब तार है, आप अपनी बूझ उचार है। तुम सब ही ते रहत निरालम, जानत भेद भेद अर आलम। निरंकार निर्भकार निर्लंभ, आद अनिल अनाद असंभ। ताका मूड उचारत भेदा, जाको पेवना पावत बेदा। ताको कर पाहन अनुमानत, महामूड काश भेद न जानत। महादेव को कहत सदा सेव, निरंकार का चीनत नह पेव। आप अपनी बुद्ध है जेती, बरनत भिन भिन तोहे तेती। तुमरा लखा न जाए पसारा, केह बिद सजा प्रथम संसारा। एक रूप अनूप स्वरूपा, रंग पयो राव कही पूपा। अंडज जेरज सेतज कीनी, उत पूज खान बहुर राच दीनी।
कहूँ फूल राजा होए बैठा, कहूँ सिमट पयो शंकर इकैठा। सगरी सृष्टि दिखाए अचंभव, आद जुगाद स्वरूप स्वयंभव। अब रक्षा मेरी तुम करो, सिख उबार असिख संग्रो। दुष्ट जेते उठवत उत्पाता, सकल मलेश करो रण कहता। जे अस तुज तब सरणी परे, तिनके दुष्ट दुख तो हावय मरे। पुरख जवन पग परे तिहारे, तिनके तुम संकट सब टारे। जो काल को एक बार त्याय है, ताकि काल निकट न आय है। रक्षा होए ताहे सब काला, दुष्ट अरिष्ट टरे तत काला। कृपा दृष्ट तन जाहे निहर हो, ताकि ताप तनक मोहरे हो। रिद सिद्ध कर्मो सब होई, दुष्ट शाह श्वाय सकै ना कोई। एक बार जिन तुम्हें संभारा, काल फास ते ताहे उबारा। जिन नार नाम तिहारो कहा, दारद दुष्ट दोख ते रहा। खड़ग के तुम्हें शरण तिहारी, आप हाथ दै लेहो उबारी। सर्ब ठाउर मोहो सहाई, दुष्ट दोख ते लेहो बचाई। कृपा करी हम पर जग माता, ग्रंथ करा पूर्ण सुब्रता। केले बेख सकल देह को हरता, दुष्ट दोखियन को शय करता। श्री अस तुज जब भये दयाला, पूर्ण करा ग्रंथ तत्काला। मन बांशत फल पावै सोई, दुख नत सह व्यापत कोई आड़ेल। सुने गूंग जो जाहे सुरसना पावई, सुने मूढ़ चित लाए चतुरता आवई। दुख दर्द पाओ निकट ना तिन नर के रहा। हो जो जाकी एक बार चौपाई को कहा। चौपाई संबत सत्रह सहस पण जय, अर्ध सहस फुन तीन कहि जय। भाद्रव सुदी अष्टमी रविवारा, पीर सुतद्रव ग्रंथ सुधारा। सवैया पाए गहे जब ते तुमरे, तब ते को आंख तरे नहीं आने। राम रहीम पुराण कुरान, अनेक कहे मत एक ना माने। सिमरत शास्त्र वेद सब बहु भेद, कहे हम एक न जाने। ओ श्री अस्पान कृपा तुमरी कर, मैं ना कहे सब।